नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 21 जून 2026। सकाळचे 5:58 झालेली आहेत। आमच्या आजच्या प्रसारणसभेला आता आरंभ होतोय। आपण सर्वांचं या प्रसारणसभेत मनपूर्वक स्वागत आहे।

नमस्कार नाशिक, 101.4 FM आकाशवाणी नाशिक। या मंगलमय प्रभाती मनाच्या गाभाऱ्यात भक्ती स्वरगंधाचा दरवळ, भक्तिधारा।

लता मंगेशकर आणि सहगायकांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. पद्यरचना होती रामानंद यांची आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर स्मिता म्हात्रे यांची भक्तिरचना ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये.

झाल्यापासून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलकाता इथे संपन्न होत असलेल्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचं थेट सहक्षेपण अस्मिता वाहिनीवरून आम्ही करणार आहोत.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरामध्ये संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात यानंतर संत सोयराबाई यांचा अभंग ऐकूया, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत राम फाटक यांचं.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरामध्ये संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात यानंतर संत सोयराबाई यांचा अभंग ऐकूया, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत राम फाटक यांचं.

संत सोयराबाई यांचा अभंग आपण ऐकला. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संगीत होतं. राम फाटक यांचं भक्तिधारा कार्यक्रमात आता देशवंदना.

आज नियंत्रण कक्षातून तांत्रिक सहाय्य आहे रुपेश पाटील यांचं आणि प्रसारण कक्षातून आपल्याशी बोलतोय विशाल राव. एक निवेदन आहे. चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ गंगापूर गाव नाशिक यांच्याकडून हे निवेदन आलेलं आहे. चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ गंगापूर नाशिक यांच्या वतीनं आज म्हणजे 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिला भगिनींसाठी 40 नंतरचं स्त्रियांचं आरोग्य याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रियंका गायकवाड बच्छाव यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. हे व्याख्यान सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये राजमाता जिजाऊ योग हॉल डॉन ब्रेकर्स शाळेसमोर ध्रुवनगर नाशिक इथे होणार आहे. तरी भगिनींनी याचा

0: बाबा बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायक होते श्रीधर फडके.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न

0: पूर्ण
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.
0: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
3: केके वाघ शिक्षण संस्थेचे कला
0: वाणिज्य
3: विज्ञान
0: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: संपर्क
0: 9423531969 किंवा 8275585419.
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: तू येशील आणि पाहशील ही शुभ्र गौर रांगोळी. तू टपटपत राहशील प्रसन्न प्राजक्त होऊन. मन हुरहुरत राहील माझं दिवसभर सुगंधी रानावनात. तुझे भास तुझे आभास पुन्हा पुन्हा अंगणात. मंद किणकिणत राहील माझ्या जीवाचं तोरण तुझ्या स्वागतासाठी, तुझ्या तुझ्या एका अलखत स्मितासाठी.

0: देवकी पंडित यांनी गायलेलं रवींद्र आवटी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.

श्रीधरफडके आणि वर्षा बाराई यांनी गायलेलं शशांक इनामदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रुती हो आज सकाळी 9 वाजता आपण ऐकू शकाल अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. 9:05 स्वरूप कृषीवाणीमध्ये बियाणं उगवण क्षमता याविषयी अच्युत जकातदार यांनी सांगितलेली माहिती सादर करते कृष्णा शिंदे. त्यानंतर 9:10 सराव वडनेरे सराव विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा 15वा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत सोनाली तेलंग, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 9:15 ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आज सकाळी 10:30 बारीपाडा पर्यावरण संवर्धनातून शाश्वत विकास याविषयी पद्मश्री पुरस्कारानं गौरवलेले माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले यांचं सादर करते कृष्णा शिंदे.

आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफोर्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मँचेस्टर इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन हा सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं बाजीरावाचा बेटा या चित्रपटातलं जगदीश खेपूडकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
4: किवा शिक्षण संस्थेचे कला
3: वाणिज्य
4: विज्ञान
3: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: संपर्क
3: 9423531969 किंवा 8275854 19.
5: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत बंदिवान मिया संसारी या चित्रपटातलं, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: दहा लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: भाई भाई नचाले होते मी दर्दी मधुन बाजारी माझा संग लगट केली त्यो उभा रायला शेजारी
1: कोण होता ग त्यो
0: खुशीत येऊन मिशी पिळून गालाला घेतला खुशीत येऊन मिशी पिळून गालाला घेतला बरा की दिसतोय भांग

0: की दिसतोय भांता, यो बारा की दिसतोय भांता, यो बारा की दिसतोय भांता, यो बारा की दिसतोय भांता।
1: भामटा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी, संगीतकार होते विश्वनाथ मोरे। यानंतर ऐकूया प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार श्रीकांत तेलंग, स्वर पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

0: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. सकाळचे 9 वाजतात. आनंदी जगण्याची नांदी, अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी.
1: अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता। काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला। त्याच्या जागी त्याने एका दुसऱ्या माणसाची नेमणूक केली। दुसऱ्या माणसाला त्याने एक अट घातली की रात्री त्यानं पहाऱ्यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही, एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही। नोकरीची गरज असल्यानं त्यानं ही अट मान्य केली। 2-3 दिवस त्याला झोप मिळाली नाही। तो प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिला, मात्र 15-20 दिवस तो झोपू शकला नाही, कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत। एक दिवशी मात्र त्याचं नशीब फळफळलं। 100 पैकी 99 उंट झोपले। हा शेवटचा उंट झोपला।

ची वाट पाहू लागला, मात्र तो काही झोपेना. म्हणून बऱ्याच वेळानं त्यानं त्या उंट्याला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्यानं त्याच्या गळ्याला मिठी मारून त्याला झोपवायचा प्रयत्न केला, मात्र झालं भलतंच. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावं लागलं. वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारलं, एवढी वर्ष तू कसा काय न झोपता राहिला, कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत. त्यावर तो म्हणाला, मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही. माझ्या वेळेत मी झोपत होतो, कारण सर्व एकावेळी झोपणं हे अशक्य आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असंच ठरवतो की आता हा एक टप्पा पूर्ण केला की मग संपलं सगळं, मग मला काही करायची गरज नाही, किंवा हे काम पूर्ण झालं की मी निवांत, मला कुठलीही काळजी नाही, मग मी आनंदात जगेन, हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं की मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा. त्यासाठी आपण आपले आत्ताचं सुख सोडून देतो, एखादी सुखावणारी गोष्ट करणं लांबणीवर टाकतो, पुन्हा काही काळजी नाही, आता निवांत झालो असं म्हणून श्वास सोडतो, पण त्याचवेळी दुसरं काहीतरी समोर उभं राहतं आणि पुन्हा आपलं रहाटगाडगं सुरू राहतं. हे सगळं पुढच्या आशेवर सुरूच राहतं, पण हे संपत नाही आणि मनासारखं जगणं होत नाही. आपल्या कामांच्या आणि अपेक्षांच्या चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत. एखादा जागा राहणारच आहे, त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करू नये. त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करावं आणि आयुष्याचा उपभोग घ्यावा, आनंद घ्यावा. आपल्या चिंता आणि आपली कामं सर्व कधीच न संपणारी आहेत, तेव्हा चिंतामुक्त व्हावं, मोकळेपणानं जगावं, मन मारून जगू नये, जीवनाचा आनंद घ्यावा. जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटात कॅटरीना आणि ऋतिकला त्याचे प्लॅन विचारते. वयाच्या 45 नंतर मी कामधंदा बंद करून माझे छंद जोपासणार असं तो सांगतो. त्यावेळी ती म्हणते, 45 वर्षांपर्यंत तू जगशील याची खात्री काय? आणि अवाक झालेले ते मित्र आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला सुरुवात करतात. तसं आपलं आयुष्य होतंय का? नंतर करू असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुढेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का, हे तरी आपल्याला माहितीये का? याचाही विचार होणं गरजेचं आहे. बघा, विचार करूया आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा हे लक्षात ठेवूया.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आता आमच्या शेतकरी बांधवांसाठी माहितीची पेरणी.

0: स्वरूप कृषीवाणी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
0: आजच्या कार्यक्रमात ऐकूया बियाणांची उगवण क्षमता याविषयी माहितीचा चौथा भाग. संवादक आहेत अच्युत जकातदार, सादर करते कृष्णा शिंदे.
2: नमस्कार, मी अच्युत जकातदार कृषीवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, बियाणे उगवण क्षमता याच्या पद्धती आपण यापूर्वी बघितल्यात. आज आपण बियाण्याची उगवण क्षमतेची कुंडी किंवा ट्रे पद्धतीने सुद्धा बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करता येते ही पद्धत आपण आज अभ्यास करूयात. या पद्धतीत तीन भाग माती, एक भाग चांगले कुजलेले शेणखत आणि एक भाग वाळू यांचे मिश्रण तयार करून कुंडी किंवा ट्रे मध्ये भरावे. त्यानंतर प्रत्येक कुंडी किंवा ट्रे मध्ये 50 किंवा 100 बियाणे समान अंतरावर पेरून हलके पाणी द्यावे. 7 ते 14 दिवसांनी उगवलेली रोपे मोजावीत. या पद्धतीत उगवणीबरोबरच जोम, रंग आणि वाढ यांचे निरीक्षण करणे शक्य होते. कमकुवत, रोगट किंवा असमान वाढ असलेली रोपे सहज ओळखता येतात. उगवण क्षमता आणि रोपाची गुणवत्ता एकाच वेळी तपासण्यासाठी ही उपयुक्त पद्धत आहे. शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगवण क्षमता, त्यालाच आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो, कमीत कमी 70 ते 80% असणे आवश्यक आहे. अन्यथा उत्पादनात मोठी घट येते. उगवण क्षमता 5 ते 10% कमी असल्यास बियाण्याचे प्रमाण तेवढ्या प्रमाणात वाढवून पेरणी करावी. उगवण क्षमता 60% कमी असल्यास नवीन किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, जास्त ओलावा, तापमान, जुने बियाणे, कीड आणि रोग, अयोग्य साठवण ही उगवण क्षमता कमी होण्याची कारणे आहेत. पिकानुसार आवश्यक किमान उगवण क्षमता किती असावी हे आपणास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. भात, ज्वारी, सोयाबीन या 3 पिकाची उगवण क्षमता किमान 80% असावी. जर उगवण क्षमता 70% असेल तर शिफारस केल्यापेक्षा 15% अधिक बियाणे वापरावे. जर उगवण क्षमता 60% असेल तर 33% जास्त बियाणे पेरणीसाठी वापरावे. बाजरी, मूग, उडीद, तूर या पिकाच्या बियाण्याची उगवण क्षमता 75% असावी लागते. जर या बियाण्यांची उगवण क्षमता 60% असेल तर 25% अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण क्षमता 50% असेल तर 50% अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे. सूर्यफूल, भुईमुंग या पिकाच्या बियाण्याची उगवण क्षमता किमान 70% असावी लागते. जर ती 55% असेल तर 50% दीडपट बियाणे पेरावे. कापूस बियाण्याची उगवण क्षमता 60% तर मका बियाण्याची किमान उगवण क्षमता 90% असावी लागते. जोमदार उगवणाऱ्या बियाण्यांच्या टक्केवारीनुसार बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ठरवावे, कारण बियाण्याच्या उगवण शक्तीवरच हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असते. बहुतांश शेतकरी पहिल्या वर्षी पिकाचे प्रमाणित सर्टिफाईड सीड किंवा सुधारित इम्प्रूव्ड सीड बियाणे बाजारातून विकत घेतात. त्यानंतर आलेल्या उत्पादनातून चांगल्या, भरदार व निरोगी बियाण्यांची निवड करून पुढील 1-2 हंगामासाठी बियाणे म्हणून साठवून ठेवतात. मात्र अशा घरच्या बियाण्यांची अनुवंशिक शुद्धता, जोम आणि उगवण क्षमता कालांतराने कमी होते. त्यामुळे पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी ही कमी खर्चाची आणि अत्यंत परिणामकारक प्रक्रिया आहे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मका आणि मूग, उडीद, तूर यासारख्या कडधान्याची पेरणीपूर्वी बुरशीनाशक, कीटकनाशक आणि रायझोबियम PSB यासारखे जीवाणू संवर्धक वापरून बीज प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. यामुळे उगवण क्षमता वाढते, बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते आणि पिकांची सुरुवातीची वाढ जोमदार होते. घरचे किंवा पारंपरिक बियाणे वापरले जाते त्यावेळी ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे का, त्याची उगवण किती टक्के होईल, पेरणी दाट करावी की पातळ, तसेच ते बियाणे चालू हंगामात पेरणीसाठी योग्य आहे का याची खात्री करणे आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, यासाठी बियाणाची उगवण क्षमता तपासणी हा सर्वात विश्वासार्ह उपाय आहे.
0: बियाणांची उगवण क्षमता याविषयी माहितीचा चौथा

0: हा भाग आज आपण ऐकला. संवादक होते अच्युत जकातदार, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये आपण वेगवेगळे विषय नेहमीच घेत असतो आणि आता सध्या खरीप पिकांच्या लागवडीचे दिवस आहेत आणि टोमॅटो पीक तर आपल्याकडे सगळीकडेच लावलं जातं, पण या पिकांच्या लागवडीचं व्यवस्थापन करणं हे पण गरजेचं आहे आणि म्हणूनच हाच विषय घेतला आहे आपण 23 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणीचा टोमॅटो लागवड तंत्र. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक तुषार उगले. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 23 जूनला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसानवाणीत.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आपण ऐकताय आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: ऐकूया मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर. या मालिकेचा 15वा भाग. संवादक आहेत सोनाली तेलंग.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या 15व्या भागात आपण आत्मसन्मान अर्थात सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर बोलणार आहोत. आपण स्वतःकडे कसं पाहतो, स्वतःबद्दल काय विचार करतो आणि स्वतःची किंमत किती मानतो यावर आपल्या आयुष्याचा दर्जा ठरतो. काही लोक आत्मविश्वासाने निर्णय घेतात, आव्हानांना समोर जातात, तर काही लोक सतत स्वतःला कमी लेखतात, मी नाही करू शकत असं मानतात. हा फरक कुठून येतो? मानसशास्त्र सांगतं, आत्मसन्मान हा आपल्या भूतकाळातील अनुभवांवर, संगोपनावर आणि स्वतःशी चालणाऱ्या संवादावर, सेल्फ टॉकवर अवलंबून असतो. लहानपणी आपल्याला काय ऐकायला मिळालं? तू छान करतोस की तू काहीच करू शकत नाहीस, हे शब्द हळूहळू आपल्या मनावर बसतात आणि नंतर तेच आपल्याला आतल्या आवाजाचा भाग बनतात. कार्ल लॉजर्स, एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, म्हणतात, जेव्हा आपण स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारतो तेव्हाच खरी वाढ सुरू होते. मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर आपला आत्मसन्मान हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स, विचार आणि निर्णय, आणि लिम्बिक सिस्टीम, भावना यांच्या परस्पर संवादातून तयार होतो. म्हणजेच आपण स्वतःबद्दल काय विचार करतो आणि काय भावना अनुभवतो यांचा मिळून परिणाम म्हणजे आत्मसन्मान. आता एक उदाहरण पाहूया. समजा एखाद्या व्यक्तीची कामावर चूक झाली. उच्च आत्मसन्मान असलेली व्यक्ती म्हणेल, हो चूक झाली पण मी शिकू शकतो. तर कमी आत्मसन्मान असलेली व्यक्ती म्हणेल, मी नेहमीच चुका करतो, मी कधीच योग्य नाही. घटना तीच पण अर्थ वेगळा. आणखीन एक उदाहरण. तुम्ही एखाद्या गटात बोलायला उभे राहता, मनात लगेच विचार येतो, लोक काय म्हणतील, मी चुकलो तर. हा नकारात्मक सेल्फ टॉक आत्मसन्मान कमी करतो. म्हणूनच आत्मसन्मान वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवा. मी प्रयत्न करतोय हे वाक्य मी नाही करू शकतपेक्षा खूप शक्तिशाली आहे. स्वतःच्या गुणांची दखल घ्या. आपण नेहमी कमतरतेकडे पाहतो पण आपल्या ताकदीकडेही पाहायला शिका. तुलना टाळा. प्रत्येकाची

0: ती वाट वेगळी असते. तुलना ही आत्मसन्मानाची सर्वात मोठी शत्रू आहे. परिपूर्णतेचा आग्रह सोडा. परफेक्ट होण्याचा प्रयत्न आपल्याला थकवतो. प्रगती महत्त्वाची आहे. सीमा ठेवा. नाही म्हणायला शिकणं हेही आत्मसन्मानाचं लक्षण आहे. मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, सेल्फ कॉम्पेशन, म्हणजे स्वतःबद्दल करुणा बाळगणं. जसं आपण आपल्या मित्राला समजून घेतो तसं स्वतःलाही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण अनेकदा स्वतःशी खूप कठोर वासतो, पण वाढण्यासाठी कठोरतेपेक्षा समजूतदारपणा जास्त गरजेचा असतो. शेवटी एक छोटा विचार, आपण स्वतःचे सर्वात मोठे टीकाकारही असतो आणि सर्वात मोठे समर्थकही. प्रश्न इतकाच आहे, आपण स्वतःशी कोणत्या आवाजात बोलतो? कारण ज्या दिवशी आपण स्वतःकडे आदराने पाहायला शिकतो त्या दिवशी जगही आपल्याकडे तसंच पाहायला लागतं. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.
1: वडनेरी सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात आताच आपण मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा 15वा भाग ऐकला. संवादक होत्या सोनाली तेलंग, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: अंधेरे सराव
1: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक
2: एफ एम 101.4 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. ऐकूया जितेंद्र घोडके सराफ यांचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्ल्या

0: कुंडाळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतभारती.

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
6: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
7: RBI सांगते
8: जाणकार बना, सतर्क रहा.

0: माधुरी पुरंदरे आणि सहकलाकारांनी गायलेलं शाहीर बापूसाहेब घराळ यांची लावणी आपण ऐकली. संगीत होतं राम कदम यांचं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
4: दंडे गोल्ड अँड डायमंड्स, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
5: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स. जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
1: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहगायकांनी गायलेलं राणींना डाव जिंकला या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: कान्हूपत्र किणीकर यांनी गायलेलं मृच्छकटिक या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आपण ऐकलं. याबरोबरच आजचा गीतभारती हा कार्यक्रम समाप्त होतोय. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.
1: रसिक श्रोते हो नमस्कार. बारीपाडा पर्यावरण संवर्धनातून शाश्वत विकास या विषयावर पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य आहे मेघा बुरकुले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला

0: आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा भारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
1: नमस्कार
0: पवार सर. 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल म्हणजे याचा कुठंतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, कॉमर्स मधली. तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं. याची प्रेरणा नेमकी काय होती?
1: त्यावेळेसची जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथीपर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या. आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते, आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठलीच संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 साधारणतः गावाने एकत्र येऊन एक 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारची कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिकमध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, अशा तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळालं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहीत नव्हतं, कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहीत नव्हती. आणि योगायोग त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
0: बरं, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, मग लोकसहभाग, लोक चळवळ उभी राहायला लागली.
1: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा टीम आहे आपली सगळी, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का असं ना. आम्ही शेजारचे जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वनसंवर्धन मध्ये. त्यामुळे आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणाश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30-40 संख्या असते,
0: बरोबर,
1: आणि एवढं मोठं वन क्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वनसंवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो, म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमॅन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमॅन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं, त्यांचं काम, त्यांचे वॉचमॅन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमॅनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत. आम्ही एकत्र आलो आणि अशी नियमावली केलीत, त्या नियमावली तयार करण्याचं काम कोणी केलं, गावाने केलं. पालन करायचं होतं कोणाला, गावाला करायचं होतं, त्यामुळे गावानेच नियम केले, गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा, त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी, चराईबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये LPG गॅस आणलेत, साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. LPG गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते LPG म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात. आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता आणि हांडा भरायचा कुठनं, तर मग त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी,

0: आणि त्या आयआयटी पवईच्या संपर्कानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले, कारण सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं, अरे याच्यामध्ये बॉईल करता येत, फोडणी देता येत नाही. हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDP संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाट युनिट आणले. बिनधुराची चूल, ज्याला आपण ऍग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना, तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो.
1: बरोबर.
0: LPG गॅस दिला, सोलर कुकर दिला, स्मोकलेस चुला आणला. मूळ उद्देश होता की जंगल तोडलं जाऊ नये आणि लोकांनी त्याची सवय करून घेतली. अरे हे उपलब्ध असेल तर आपल्याला सरपण खूप कमी आणायला लागतं.
1: बरोबर.
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही.
1: बरोबर.
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धन हा विषय सुरू केला.
1: आणि वन संवर्धन हे सुरू झालं. मग वन संवर्धन केल्यानंतर वनामध्ये जी काही साधन संपत्ती मिळत असते तर त्याच्यापासून देखील आपल्याला अर्थार्जन होत असेल ना?
0: नाही, आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर.
0: कारण 70% शेती, 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही.
1: बर.
0: पाण्यासाठी आपण काय करू शकतो? मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते वाघ म्हणून, PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार, तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा, 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो.
1: बरोबर.
0: वाहून जाणारी जी माती आहे ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतोय. पण एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जी म्हणतो आपण, समतल चर.
1: बरोबर.
0: त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं.
1: बरोबर.
0: पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात. तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे.
1: बर.
0: आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती आडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर.
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये,
1: एका सरमध्ये, 5000 रनिंग मीटर
0: सरमध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25-30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 × 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढं अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले, अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का? म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टीम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं.
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी, ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कलशेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो आम्ही ये सिस्टीम ही करणार पडेगा.
1: बरं.
0: कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत बांधत आलो ना, हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धन विषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक आपाप शेतीकडे वळलेत. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं. त्यामुळे शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जलमध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठांची मदत घेतली. आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तो पहिले कलेक्टर आमच्याकडे

0: श्री भास्करराव जे मुंडे धुळ्याचे कलेक्टर होते त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्या. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाड्याला व्हिजिट करत गेले ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे पाच बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतनं सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न केला.
1: बरं, जलसंवर्धनाची कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली? जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावर
0: पाच सूत्र जोडलेत आपण.
1: बरोबर,
0: जंगल जल जमीन
1: आणि जनावर.
0: जन म्हणजे माणूस.
1: माणूस बरोबर
0: आणि जनावर, कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणूस नीट असेल तर सगळ्या गोष्टीत नीक होणार.
1: बरोबर,
0: माणसामध्ये गडबड असेल तर सगळं गडबड होतं. त्यामुळे माणसाला केंद्रबिंदू धरून हे चार बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना ते हळूहळू शेती म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तशी गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारच्या योजना घेतात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5-7 असतील, मला आकडा नीट सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत, कारण वॉटर टेबल ही 70-80 फुटाच्या वरती. त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की विहीर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 M.Com पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. पहिली ते चौथी शिकायची बिलकुल इच्छा नव्हती, पण वडिलांनी हातपाय बांधून मला झोप दिला मार, आणि मग मी शाळेत जायला लागलो. चौथीपर्यंत मार खाला, त्याच्यानंतर मग थोडं शिकायची ओढ लागली आणि पुढचं शिक्षण केलं. पण 90 म्हणजे M.Com व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याण आश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण ह्या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं गावांचं परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्यात च्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर, जल जमीन जंगल जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य शिक्षण याचा प्रचार प्रसार रस्ते.
0: नाही, कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामध्ये एक छोटे छोटे पाच बिंदू आहेत, जंगल जल जमीन जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटनिकल सर्व्हे केला की किती क्षेत्र आपण सांभाळ ते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना कसं सक्षम करू शकतो हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे ऍग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. ऍग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला. वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होती, मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने. तर मिलेट्समध्ये परंपरागत शेती जी आहे, आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो, तो टाळतो. ऑर्गॅनिक म्हटलं की आणखी लोकांचे दुकानं सुरू होतात, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जनमध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण म्हणजे हे पाच बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द आहे, त्यात नाही पाच बिंदू.
1: बरोबर. वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा पुरस्कार आणि तो पहिल्यांदाच आपल्याला मिळाला, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. तर वन संवर्धन, जलसंवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे डायरेक्ट उत्पन्न आहे, तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: आपण काय विचार करत, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होत ते. हे आपलं कर्तव्य आहे, ही राष्ट्रीय संपत्ती आणि हे सांभाळली पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात आणि खर्च

0: काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचा आहे.
1: बरोबर.
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे. तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तरी भरू शकत.
1: बरोबर.
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला. याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे 250 एकर पेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची. याचं व्हॅल्यू कसं करणार हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर.
0: आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केला आहे.
1: बरं.
0: त्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळते.
0: बाजारपेठ मिळण्यापर्यंत. पण आम्ही असं म्हणतोय की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल? पाणी संपलं तर काय होईल? जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी तिथं जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल जल जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा. विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय. आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो. हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना ही विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत. आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
1: अगदी.
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: आता आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली. एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधनं जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का? आम्ही विक्री नाही करत. विक्री केली की आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजींनी घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय. आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं.
1: बरोबर.
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी. आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो?
1: अगदी.
0: आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो? तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय. आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्ही आमच्या पाशी जे ते देऊ शकतो. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळवून दिला आहे.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टर मध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय. काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल. त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही सगळं काम.
1: आता आपण भावी पिढीला हे एवढं सगळं देऊन जाणार आहात. आता काम करणारी आपली जी बारीपाडा गावाचे सगळे सदस्य असतील ज्यांना आपण वनवासी आदिवासी आपण म्हणत असतो, तर ह्या येणाऱ्या भावी पिढीला याचं शिक्षण राहावं किंवा हे माहीत राहावं या दृष्टीने काही प्रयत्न आहे का?
0: नाही, हा विषय आम्ही खूप कधीच सुरू केलाय. म्हणजे आम्ही बारीपाड्यात काय करतो, छोटं गाव आमचं. आमच्या गावातनं गेल्या वर्षी 132 विद्यार्थी शिकायला बाहेर होते. हे दिवाळीच्या सुट्टीत घरी येतात. मग आम्ही दरवर्षी वन भोजन असा एक कार्यक्रम असतो, वन सहल म्हणून किंवा वन भोजन. प्रत्येकाच्या घरातनं एक ग्लास तांदूळ घ्यायचा. गावातनं 4-5 जण नोकरीला आहेत, त्यांनी स्वीट पाठवायचं. जंगलामध्ये जाऊन आम्ही बांध बांधतो या विद्यार्थ्यांचा. छोटा पहिलीचा विद्यार्थी

0: असतो, तीनपासनं तर सगळेच.
1: बरं,
0: ज्याचा हाताला जेवढा दगड लागेल तेवढा उचलून आणायचा आणि मोठ्या विद्यार्थ्याने ते रचायचे. अशा याच्याने ते मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही 700 बांध बांधले. त्यामुळे त्या कार्यक्रमात काय असतो की शाळेतल्या कविता, झाडांची ओळख, पक्ष्यांची नावं. आम्ही एका विद्यार्थिनीने, सातवीची विद्यार्थिनी, तिने 435 झाडांची नावं लिहून आणलीत.
1: क्या बात आहे.
0: आणि ते कुठल्या वर्गात येते, वेल आहे का, वृक्ष आहे का, माहिती काकाकडनं घेतली, काकूकडनं घेतली, आजीकडनं घेतली, आजोबा, हे सगळं. तो फॉर्मॅट तुम्ही आमच्याकडे कधी आलात तुम्हाला आम्ही ते दाखवू शकतो. म्हणजे जैवविविधता इतकं ठासून भरले ग्रामीण भागामध्ये, ती फक्त आपल्याला योग्य पद्धतीने कसं पुढे आणता येईल,
1: अगदी बरोबर,
0: यासाठी आपल्याला हे सगळे कामं करायला लागतील. या दृष्टिकोनातून आपण ज्यांनी PhD केली त्याच्या लक्षात आला आणि वन भाजी महोत्सव आज देशभरात सगळीकडे पसरलेला. म्हणजे ग्रामीण महिलांमध्ये 250 भाज्या आणायची जी क्षमता आहे ना, ती खूप जबरदस्त आहे. तिला आपण कसं एक चांगलं प्लॅटफॉर्म देऊ शकतो, अशा वेगळ्या अँगलने आपल्याला विकास म्हणजे काय हो, विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचं आहे. याच्या दृष्टिकोनाने आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारी पडायला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. आणि मला असं वाटतं की विरोध करायला विरोधकांना संधी का नाही मिळाली, तर जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन ही सगळ्यांची गरज आहे.
1: बरं,
0: सगळ्यांचीच गरज आहे. सर्वसामान्य लोकांचीही गरज आहे, व्यापाऱ्यांचीही गरज आहे, उद्योगपतींची गरज आहे. विरोध न झाल्याचं कारण काय, तर आपण सरकारकडे पण काही मागितलं नाही.
1: बरं,
0: लोकांनी वर्गणी केली, वॉचमॅन ठेवला, वर्गणी केली, सोलर कुकर आणला. आम्ही काय करतो, एक नेल कटर बरोबर ठेवायचा.
1: बरं,
0: आपण अंगणवाडीत गेलो की मुलांचे नख काढू शकतो, त्याला कुठलं एस्टिमेटची गरज आहे?
1: बरोबर,
0: काहीच नाही. गावामध्ये एखादा विद्यार्थी कुपोषित असेल तर सरकारची जेवढी जबाबदारी तेवढी गावाची पण जबाबदारी. आपल्या घरात जे काही सक्षम कुटुंब आहेत त्यांनी थोडी मदत करावी, ही विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: बरोबर, बरोबर. आणि त्या दृष्टीने हे सगळं चाललेलं आहे. पवारसाहेब, आपली मुलाखत ऐकणारे जे श्रोते असतील किंवा या दृष्टीने एखादं पाऊल टाकणारे कोणी आपले नवीन तरुण असतील किंवा ग्रामस्थ असतील ज्यांना या दृष्टीने पुढे यायचंय, यांच्यासाठी काय सांगणार?
0: नाही, मी तर असं म्हणेल की आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे.
1: बरोबर.
0: पण प्रत्येक जण शिक्षण पूर्ण करून गावात नाही थांबू शकत, त्याला शहरात पण जावंच लागणार आहे, कारण ते चक्र आहे, ते आपण थांबू नाही शकत. पण आपण जिथं कुठं असू तिथनं आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो, जिथं कुठं असू तिथनं आपल्या तालुक्यासाठी काय करू शकतो, जिल्ह्यासाठी काय करतो, हा मनात भाव आपल्याला जिवंत ठेवावा लागेल. आणि पर्यावरण मी म्हटल्याचं खूप व्यापक शब्द आहे. आपण ज्या ठिकाणी असू तिथं आपण पाणी वाचवू शकतो का, आपण तिथलं वन वाचवू शकतो का, आपली तिथे माती सुपीक ठेवू शकतो का, आपण चांगल्या प्रकारचं अन्न निर्माण होते त्यांना एक योग्य मार्केट देऊ शकतो का, ह्या क्षेत्रामध्ये तरुणांनी यायला पाहिजे. मला असं वाटतं की आजकाल MSW चे विद्यार्थी आमच्याकडे खूप येतात, NSS चे येतात, आमच्याकडे IIT चे विद्यार्थी येतात. या सगळ्यांमध्ये असं लक्षात आलं की आता तरुणांची ओढ ह्या दिशेने चालली. आपण आज तापमानाचा विचार केला तर किती वाढत चालली, याला आपल्याला उत्तर एकच की आपल्याला वनसंवर्धन, वृक्ष लागवड हे सगळं करायला लागेल. याच्यामध्ये दोन भाग येतात मला वाटतं. उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं रुंदीकरण चाललं तर झाडं कापली गेली की आपल्याला खूप हळहळ होते.
1: बरोबर.
0: पण मला असं वाटतं की आपल्याला विकास पण हवा आहे, आपल्याला जलद गतीने पोहोचायचं पण आहे, त्यामुळे रस्त्याचं रुंदीकरण करायला लागेल. पण एका रस्त्याला जर दोन झाड कापले गेलेत तर एखादा गाव दत्तक घेऊन तिथं आपण 1,000,000 झाड वाढू शकतो ना, त्याच्या कितीतरी पटीने आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगळ्या CSR याच्या माध्यमातनं ज्या ज्या ठिकाणी असे जंगल ओसाड पडलेत पण जमिनी उपलब्ध आहेत,
1: बरोबर,
0: तिथं आपण काम करू शकतो का. सामुदायिक वन अधिकारचा नीट अभ्यास करून काही गाव दत्तक घेणं, ज्या रोड बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी 1,000 झाडं कापावीत ना रस्ता मोठा, पण 1,000 पटीने आपण एखाद्या गावात उभं करू शकतो का, हे विचार रुजवायची गरज आहे. या विचाराच्या दिशेने आपल्याला काम करायला लागेल.
1: बरोबर. म्हणजे विकास करत असताना निसर्गाचा समतोल आपल्याला राखलाच पाहिजे. आणि तो जे जर कधी वनसंवर्धन करायचं असेल, जर झाड तोडायचं असेल विकासाच्या दृष्टीने, तर वनसंवर्धन हे झालंच पाहिजे, म्हणजे समतोल राखला गेला.
0: त्याच्यासाठी लोकसहभाग पण आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कधी कधी काय होतं की सरकारने लागवड केली की गावकरी म्हणतात की हे सरकारचं, आपलं काम ते कापणं, तोडणं, नुकसान करणं. त्यामुळे लोकसहभाग प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि विकासाला आपल्याला म्हणजे कधी कधी मायनिंगचा विषय येतो किंवा हायड्रोपॉवरचा विषय येतो, याच्यामध्ये जंगल जाणार असतं, ते पण कधी कधी आपल्याला स्वीकारायला लागेल. पण त्याच्या बदल्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे ओसाड एरिया आहे,
1: बरोबर,
0: तिथं आपल्याला ते उभं करायला लागेल. कारण आपल्या

0: आपल्याला विजेची पण गरज आहे, आपल्याला चांगल्या रस्त्यांची पण गरज आहे, आपल्याला मायनिंग मधल्या चार गोष्टींची पण गरज आहे. त्यामुळे ह्याचं कुठेतरी आपण चिंतन करून याचं बॅलन्स ठेवण्याचं काम आपण केलं.
1: निश्चितच जर बॅलन्स झाला तर आपला मनातला जो म्हणजे विकसित भारत जे त्या दृष्टीने आपली वाटचाल हे निश्चित राहील. तुम्ही चांगला मोलाचा संदेश दिला, याच्या पुढे काय करायचा मानस आहे?
0: नाही, आम्ही पर्यावरणपूरक काम करतो त्यामुळे आम्ही याच्यावरच जोर देऊ की आता भविष्य हे खूप कठीण होत चाललंय, पण अशी वृक्ष आपण लावू शकतो का जे आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये उपयोगात येते, म्हणजे काही मेडिसिन प्लांटेशनचा होऊ शकतो, काही फळ वृक्ष लागत, कारण जंगलामध्ये जंगल कशाला म्हणावं की तिथं फळ वृक्ष पण पाहिजे, फळदार वृक्ष, कारण पक्षी कशावर जगतील. या सगळ्यांचा विचार करून देशी वृक्ष लागवड करणं, म्हणजे आता जे पद्मश्री म्हणाले दादा लाड आत्ता 2026 ते नेहमी म्हणतात की ज्यावेळेस ढग वरनं जातात त्यावेळेस ढगांमधनं ते आर्द्रता सक्करणारे पण काही वृक्ष आहेत, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे याची कुठली वृक्ष आहेत, ते आर्द्रता सक्करून आपल्याला पाणी निर्माण करतात, काही वृक्ष हे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवणार आहेत.
1: अच्छा,
0: अशा प्रकारच्या वृक्षांचा अभ्यास असे तज्ञ आहेत आपल्याकडे, त्यांचा योग्य उपयोग करून आपण ते केलं पाहिजे. मला वाटतं याच्यामध्ये दादाला त्यांना पद्मश्री पण भेटलाय, त्यांचं मी 2-3 व्याख्यान ऐकलंय, तर अशा वृक्षांची लागवड करणं म्हणजे पुढे जाऊन आपण म्हणून की अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण गेलो बांधावरची फळझाडं याच्यावर जोर दिला गेला पाहिजे. फळझाडं जी काही वृक्ष असतील, म्हणजे मोहाचं झाड आम्ही नेहमी म्हणतो किंवा आपण याचा बेहडा आहे हिरडा आहे, ही झाडं अशी आहेत एकदा लावलीत की पुढचे 100-200 उत्पन्न देत राहतील.
1: बरोबर,
0: हे आपलं खरं फिक्स बॅलन्स आहे. असे वृक्ष लावावेत ना, आपण निलगिरी लावली, आपण शेतपर्णी लावली, गुलमोर लावलं, त्याच्यातनं काय ते बायोडायव्हर्सिटीला काही उपयोगाचं नाही, त्याच्यावर पक्षी बसत नाही, पक्ष्यांना ते खायला त्यातनं काही मिळत नाही. त्यामुळे आपण असे झाडं लावावीत की जे तर भविष्यामध्ये आपण प्रत्येकाने आपल्याला जिथं योग्य वाटेल तिथं ते पण ते झाड लावण्याऐवजी ते वाढवणं.
1: बरोबर, आंबा चिंच
0: जे काय असेल ते आपण लावलं
1: पाहिजे.
0: विशेष करून ग्रामीण भाग जो आहे आपण ज्याला आदिवासी वनवासी क्षेत्र म्हणतो हे ओसाडेत, अशा लोकांकडे आपल्या वनयात्रा वर्षा सल्याच्या निमित्ताने जाऊन आपण यांना प्रोत्साहित करू शकलो तर आपण एक मिशन मोड मध्ये काम पुढे आणू शकतो.
1: काय बात आहे, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे, बारीपाडा पॅटर्न देशासाठी कसा फलदायी ठरू शकतो या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि आम्हाला जल जमीन जंगल जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. सखोल मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण बारीपाडा पर्यावरण संवर्धनातून शाश्वत विकास या विषयावर पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रानं प्रसारित केला. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता 12 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 12-1 या वेळेमध्ये वनिता मंडळ हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती.
4: आज के कार्यक्रम में दो महान संगीतकारों की बात. एक ऐसे संगीतकार की बात जिन्होंने हिंदी फिल्म संगीत को बहुत कर्णप्रिय की दी है, और एक और संगीतकार की बात जिनके बारे में सिर्फ एक ही शब्द निकलता है और वो है वर्सेटाइल. तो हमारे श्रोता समझ रहे हैं हम किनकी बात करने जा रहे हैं.
5: दो संगीतकारों की हम बात करने वाले हैं, इनमें जो सीनियर है वरिष्ठतम है उनकी बात पहले करते हैं.
4: जी,
5: कल्याण जी वीर जी शाह.
4: वाह, एक से एक सुंदर मीठे धुनों के रचयिता कल्याण जी वीर जी शाह.
5: मूलतः ये शाह परिवार गुजरात का जो कच्छ इलाका है वहाँ के कुंद्रोड़ी गांव का रहने वाला था, और कल्याण जी के पिता मुंबई आ बसे थे व्यापार करने के लिए, और दोनों भाई कल्याण जी और आनंद जी उन दिनों व्यापार में अपने पिता का हाथ भी बटाते और संगीत सीखा करते.
4: हाँ, और बड़ी दिलचस्प बातें उस समय से जुड़ी हुई हैं जो कई बार हमारे श्रोताओं ने भी सुनी है, मुझे लगता है उन्हें भी पता है. लेकिन ये जरूर है कि उनके जो शॉप थी, उनकी जो दुकान

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय, तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, याचसोबत

0: पण कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: म्हणू शकतो.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1-1.5 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे. रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं, थोडक्यात काय आहे विविध विचार करणं, ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
0: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
1: बरोबर.
0: योगासनं करणं आणि योग निद्रा हे

0: नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय सांगा?
1: तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर, तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी रिकाम्या पोटी, ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकाम पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
0: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
1: अगदी बरोबर.
0: हा फरक इथं करता येईल.
1: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं, असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योग निद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
0: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
1: अगदी बरोबर.
0: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी 100%.
0: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
1: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योग निद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योग निद्रे दरम्यान

0: आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो.
1: बर,
0: तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी आयएएस ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे. तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंट मधले पैसे मला यावेत असं कोणतंही, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्या. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही,
0: बरोबर आहे,
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
0: बरोबर आहे,
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योगनिद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं.
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते.

0: ते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्स चा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅक मधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली त्या युनिव्हर्सिटीत, नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं,
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही.
1: अरे वा,
0: हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते.

हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितले जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे

0: योगनिद्रेमध्ये, त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोरायला लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिट आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणं.
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं, ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन

0: असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं. तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योगनिद्रा करता येणं काही शक्य नाहीये, तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो. की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला 1.5 तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथं आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्कीच,
0: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ता जस्ट बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्याजवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं 1.5-2 महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण किंवा आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित, आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते, कारण काय असतं आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं, हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या

0: तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील.
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्य

0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसी पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं. त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 39 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन

आणि इतर मिळून 2 लाख कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट यूजी फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट यूजी फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्ज अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे, त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश राखणं आणि सत्याची प्राप्ती याचं साधन असलेल्या योग्य विद्येला मानवी जीवनात आज अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग साधनेचं मानवी जीवनातलं वाढतं महत्व यावर प्रकाश टाकला. आज योग केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच नव्हे तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 21 जून का ये दिन पृथ्वी के कुछ भूभाग पर साल में सबसे लंबी अवधि का दिन होता है और अंतर्राष्ट्रीय योग दिवस के कारण 21 जून का ये दिन विश्व के सबसे बड़े सामूहिक उत्सव का दिन

0: साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते। तेव्हा सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं, हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते। आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही स्वतः नेहमी योग शिकवतो, आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यात आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, हे खरं आरोग्य आहे। आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठलेही औषधं उपलब्ध नाही आहेत। काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो। त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे। ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, तर या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सोयी पद्धत, ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे। हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील। आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, त्या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही। त्याचा तात्पुरता एखाद वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना

वाहनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.